सुनहु संतहु, साचा नाम मेरा वाजे पंच शब्द, कार सुपागे साबद वाजे, पंच दूत तुद वस कीते, तुर कर्म पाया तुद जिन कौर।